0: निराकृतवान् यत् जनानामुपरि कथमपि अधिभारम् आरोप्यते इति। सर्वकारेण पेट्रोल निर्याते त्रिरूप्यकाणां प्रतिलीटर इति विशेष अतिरिक्त उत्पाद शुल्कम् आरोपितमस्ति। वित्तमन्त्रालयेन अद्य प्रकाशिते आधिकारिक राजपत्रे उक्तमस्ति यत् अधिसूचनानुगुणं डीजल निर्याते प्रतिलीटरेति परिमितौ विशेष अतिरिक्त उत्पाद शुल्कं 23 रूप्यकाणां अपेक्षया 16.5 रूप्यकाणि कृत्वा न्यूनीकृतमस्ति। उपराष्ट्रपतिः सीपी राधाकृष्णनवर्यः कार्यभारग्रहणानन्तरम् अद्य सिक्किम राज्यस्य प्रथमवारं भ्रमणं करिष्यति। स्वयात्रायाम् उपराष्ट्रपतिः गैंगटोक नगरे सिक्किम राज्यस्य राज्यत्व दिवस समारोहे भागं ग्रहीष्यति। राज्यपालः ओम प्रकाश माथुरः, सिक्किम राज्यस्य मुख्यमंत्री प्रेंग सिम तवांगः, केन्द्रीय पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया इत्यादयोपि उत्सवेस्मिन् भागं ग्रहीष्यन्ति। केन्द्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड CBSE इत्ययम् अवदत् यत् ये छात्राः स्वस्य परिणामैः असन्तुष्टाः सन्ति ते संरचित समीक्षा व्यवस्थां प्राप्तुं शक्नुवन्ति। या हि द्विचरणीय समीक्षा प्रक्रिया अस्ति। प्रथमचरणे छात्राः स्वमूल्यांकितानां उत्तरपुस्तिकानां स्कैन इति प्रतिबिम्बितप्रतयः याचयितुं शक्नुवन्ति। एताः अन्तर्जालीय माध्यमेन उपलभ्यन्ते। द्वितीयचरणे छात्राः विसंगतानां प्रश्नोत्तराणां सत्यापनाय आवेदनमपि कर्तुं शक्नुवन्ति। उतोवा अंकन योजनायाः आधारेण विशिष्टानां उत्तराणां पुनर्मूल्यांकनार्थं याचना कर्तुं शक्नुवन्ति। इजराइल लेबनान देशौ वाशिंगटन नगरे संजातायाः वार्तायाः अनन्तरं युद्धविरामस्य पुनः 45 दिवसपर्यन्तस्य विस्ताराय सहमतौ अभवताम् इति अमेरिका देशस्य विदेश विभागः अवदत्। विदेश विभागस्य प्रवक्ता टॉमी पिगोट अवदत् यत् वारद्वयकृत वार्तालापेन फलदायकं युद्धविरामम् आगच्छदति। इतः अनन्तरं जून मासस्य 2-3 दिनांकयोः आधिक्येन वार्तालापो भविष्यतीति निश्चितमस्ति। IPL क्रिकेट क्रीडायां गतरात्रौ लखनऊ नगरस्य एकाना क्रीडांगणे लखनऊ सुपर जायंट्स इति दलेन चेन्नई सुपर किंग्स इति दलं 7-0 पराजितम्। CSK इत्यनेन प्रदत्तस्य 88.1% धावनांकस्य लक्ष्यम् आतिथीयेन LSG इति दलेन 17 क्षेपणचक्रेषु सम्प्राप्तम्, यत्र केवलं 38 कन्दुकेषु मिचेल मार्शल इत्यस्य 90 धावनांकानां भूमिका निर्णायिका अभवत्। मार्शः उत्तम क्रीडकत्वेन पुरस्कृतः इति वार्ताः।
1: ಆಕಾಶವಾಣಿ ಮಂಗಳೂರು.
2: ಆತ್ಮೀಯ ಕೇಳುಗರೆ, ಮಂಗಳೂರು ಆಕಾಶವಾಣಿಯು 50ನೇ ವರ್ಷಕ್ಕೆ ಪಾದಾರ್ಪಣೆ ಮಾಡಿದ ಸುಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ವಿಶೇಷ ಪ್ರಾಯೋಜಿತ ಸರಣಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಅರುಣ್ ಭಂಡಾರಿ ಬಿಲ್ಡರ್ಸ್ ಅಂಡ್ ಡೆವಲಪರ್ಸ್ ಪ್ರೈವೇಟ್ ಲಿಮಿಟೆಡ್ ವಾರದ ಅತಿಥಿ ಪ್ರತಿ ಭಾನುವಾರ ಬೆಳಗ್ಗೆ 8:30. ಈ ವಾರದ ಅತಿಥಿಯಾಗಿ ರಂಗಭೂಮಿಯ ಅಭಿನಯ ಮಾಣಿಕ್ಯ. ರಂಗಭೂಮಿಯನ್ನೇ ಆರಾಧಿಸಿಕೊಂಡು ತನ್ನಿಂದಾಗುವ ಸಮಾಜಮುಖಿ ಚಟುವಟಿಕೆಗಳಲ್ಲಿ ಸಕ್ರಿಯವಾಗಿ ತೊಡಗಿಕೊಂಡು ಬಂದಿರುವ ಹಿರಿಯ ರಂಗಭೂಮಿ ಕಲಾವಿದೆ ಸುಮತಿ ಶ್ರೀ ನವಲಿ ಹಿರೇಮಠ.
3: ಚಿಕ್ಕ ಪಾತ್ರದಿಂದ ಹಿಡಿದು ದೊಡ್ಡ ಪಾತ್ರದವ್ರ ತರ ಆ ನಾಂದಿ ಹಾಡುವಾಗ ಹಿಂದೆ ಬಂದು ಎಲ್ಲರೂ ನಿಲ್ಬೇಕಲ್ಲಿ, ಅದು ಆ ರಂಗಭೂಮಿಗೆ ನಾವು ಕೊಡುವಂತ ಗೌರವ. ನಾವು ಕಟ್ಟಿಕೊಂಡು ಬಂದ ಒಂದು ಅಮ್ಮನ ಸ್ಥಾನ ಅದು, ನಮಗೆ ಅಂದ್ರೆ ಅನ್ನದ ಸ್ಥಾನ, ರಂಗ ದೇವತೆ, ಅದನ್ನ ಆ ರೀತಿಯಾಗಿ ನಾವು ಬೆಳೆಸ್ಕೊಂತ ಬಂದವರು. ರಂಗಭೂಮಿ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಅನ್ನ ಕೊಡೋ ತಾಯಿ, ಎಲ್ಲರೂ ಒಂದೇ ತಾಯಿ ಮಕ್ಕಳ ಹಾಗೆ ಇದ್ವಿ ನಾವು ಕಲಾವಿದರು.
2: ಹೊಸ ವಾರ, ಹೊಸ ಅತಿಥಿ, ಹೊಸ ಬೆಳಕು. ಬನ್ನಿ ಕೇಳೋಣ ಬದುಕ ಕಟ್ಟಿದ ಕತೆ, ನಾಳೆ ಬೆಳಗ್ಗೆ 8:30. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಪ್ರಾಯೋಜಕರು ಅರುಣ್ ಭಂಡಾರಿ ಬಿಲ್ಡರ್ಸ್ ಅಂಡ್ ಡೆವಲಪರ್ಸ್ ಪ್ರೈವೇಟ್ ಲಿಮಿಟೆಡ್.
1: ಆಕಾಶವಾಣಿ ಮಂಗಳೂರು ಸಮಯ 7:02 ಆಗಲಿದೆ. ಇನ್ನು ಮುಂದೆ ಬೆಂಗಳೂರು ಕೇಂದ್ರದಿಂದ ಕೆಲವೊಂದು ವಾಣಿಜ್ಯ ಪ್ರಕಟಣೆಗಳು, ನಂತರ ಪ್ರದೇಶ

0: कंज्यूम के कैल्शियम वच्चुन आमगेल बोन आदिवक कैल्शियम वच्चुन आमगेल मसल आदिवक त्या दिवचाक एक वेहिकल म्हणताचे त्या आमगेल विटामिन डी थ्री. सो आता आमगेल बॉडीन तुम्ही कितले कॅल्शियम टॅबलेट्स जे कितले कॅल्शियम फुडांत कंज्यूम केला रे आमगेल बॉडीन विटामिन डी थ्री ना जाला रे त्या वचून आमगेले बोना जवो दंताक जवो कॅल्शियम वचून पावयना. तशी आत्ता टायमार कोविड नंतर पुरो कसं झालं म्हणा रे चड भितरी असता जेवण तशी विटामिन डी थ्री आमगेल बॉडीन तू मस्त जेवण पडल्या रे उणेची
1: सूर्यालय
0: आता मेन 9 o'clock दुखून सकाळी 1 घंटा त्या सूर्याल किरण लायक आम्ही कितले टॅबलेट कितले कसले प्रिस्क्राईब केला रे त्या ओगी तुमका इक्वल जेव्हा नॉर्मलाइज जायना. सो तू तुम्ही एक एक पण पळो येतं आमका टायर्डनेस चढ कॉन्सन्ट्रेट करू जायना इरिटेशन चढ एक 12 घंटे जो 1 घंटे भीतर तुमगेल टायर्डनेस जाता काम करू जायना त्या मोस्ट कॉमन तुमका विटामिन डी थ्री उणी जाला रे हे प्रॉब्लेम पुरो सूर जाता. आणि कॅल्शियम विषय येताना कॅल्शियम आमगेल बोनाक व्हेरी इम्पॉर्टंट आता विटामिन डी थ्री विषय उरलेलं कॅल्शियम विषय कसले इंजुरी म्हणजे आमगेल फ्रॅक्चर जाऊचे कसल्याक म्हणजे कॅल्शियम बॉडीन उण असला रे ते ऑस्टिओपोरोसिस म्हणताची ऑस्टिओपोरोसिस कसं म्हणजे एक सायलेंट प्रॉब्लेम एक ऑस्टिओपोरोसिस म्हणजे एक सायलेंट डिसीज कसल्याक म्हणजे तुमका फ्रॅक्चर जाऊचे ताई तुमका कळना.
1: आता तुम्ही तवळ उल्लेखन म्हणले चमकून ओत्त असताना पाय ट्विस्ट झाला वरे झाला
0: वय
1: त्या कारण
0: ट्विस्ट जातन फ्रॅक्चर झाला रे आता ऑस्टिओपोरोसिस म्हणजे ऑलमोस्ट 50 or 60 years नंतर 60 years बट पर आत्ता काळात 50 years जाता कसल्याक म्हणा रे त्या ऑस्टिओपोरोसिस सायलेंट डिझीज त्या ऑस्टिओपोरोसिस फ्रॅक्चर्स म्हणताच आम्ही त्या कै जात म्हणा रे हिप जो स्पाईन आणि रिस्ट. सो हिप मोस्ट कॉमन म्हणजे बॉल चेंज करताच म्हणून तुम्ही ऐकला पण ना त्या कसे म्हणा रे एज जाता रे एक रात्री जेव्हा वॉशरूमा वचून बाथरूमा वचून स्लिप जाताना त्यांनी पडताच तिथले पुरो म्हणजे रब्बील हाईटांत पोन फ्रॅक्चर झाला रे एज आलेलं जनाक त्या मोस्ट कॉमन तुमगेले ऑस्टिओपोरोसिस निमती कसल्याक म्हणजे कॅल्शियम सर्टन एज म्हणजे 50 पुरो जाता रे 50-55 मेनोपॉज पुरो म्हणताच ना बैल मनशांत तांकां ऑस्टिओपोरोसिस मेनोपॉज जाता रे इस्ट्रोजन निमती हार्मोन वय इस्ट्रोजन हार्मोन निमती आमगेल बॉडीन कॅल्शियम मस्त उणी जाते नवे बोन फॉर्मेशन जावचे उणे बोन वच्चे चड जाता तेदना आमगेल बोन ओवर अ पिरियड ऑफ टाइम म्हणजे एज जाता मस्त पेपर थिन असता पातळ जाता कसे म्हणजे एक हनी कोंब हनी पळयला तुम्ही हनी बीच जेनू आज पळयला ना त्या कशी ऑटो म्हणजे मध्ये मध्ये ऑटो असता तशी जाता त्या परफेक्ट एक्झाम्पल तुमका आता रब्बून कोणे जेव तुम्ही ऐकून असता रब्बून पडले हात सकल दवरत फ्रॅक्चर झाले म्हणताचे त्या कसल्या नेमती ऑस्टिओपोरोसिस नेमती. सो हे जनरल जाऊन कसले उरलोचे म्हणा रे आर्थ्रोस्कोपी आणि स्पोर्ट्स म्हणा रे आम्ही त्या मात सांगचे आम्ही इंजुरी कशी प्रिव्हेन्शन करचे फॉल कशी प्रिव्हेन्शन करचे त्यावेळी मस्त इम्पॉर्टंट मस्त मिसकनसेप्शन जेव हे असं म्हणा रे आर्थ्रोस्कोपी आणि स्पोर्ट्स म्हणा त्या मात्र पळवताची
1: आता सामान्य जाऊन ऐकताना स्पोर्ट्स मेडिसिन म्हणा रे स्पोर्ट्स कोण खेळतात तंक मात्र पळवचे म्हणजे मत
0: त्या आमगेले मेन म्हणा रे त्या स्पोर्ट्स जनक तंगी नॉर्मल जनरल पॉप्युलेशन आमके नाही सोदून काढचे तांगेल एक एक मसल आमगेल मसलाकिंत ऍक्टिव्ह जेवण असतं त्या आम्ही ताजे विषयी शिकून काढला जनरल पॉप्युलेशन आम्ही रेग्युलर जेवण पळयताची तसे.
1: आर्थरायटीस म्हणतात ती आर्थरायटीस म्हणजे कसं आणि हे आम्ही कंप्लीट येन अशी आम्ही रब्बोच्या जायना सो ताजे पात्र कसं प्रमाण उणी करेतवे
0: आता तुम्ही लिगमेंट आणि जॉईंटा विषय उरलेला ते आर्थरायटीस म्हणताना आर्थरायटीस म्हणजे एक जनरल जेवण सांगचे म्हणजे दोन टाईप अस एक ब्लड दुखून येऊचे तका मी रुमटॉइड आर्थरायटीस म्हणताचे संधिवात आणि एक एज जल्लेले येऊचे तका मी ऑस्टिओ आर्थरायटीस म्हणताचे आता आम्ही उरलोया ऑस्टिओ आर्थरायटीस विषय आता तांतुय दोन टाईप एक पूड जल प्रॉब्लेम ॲक्सिडेंट जाऊन जॉईंट एक एक पण